0: देखो सपने सजे,
1: देखो सपने सजे,
0: ढोल ताशे बजे,
1: ढोल ताशे बजे,
0: देखो सपने सजे।